0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: दादी भोळी माझी आई, सुखाची तू सावली.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड. अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे ह्या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे पिंपळ। पृथ्वीवरील औषध ही गुणधर्मांनी युक्त अशा ह्या अक्षय वृक्षाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। पिंपळ हा भारतीय उपखंडातील एक वृक्ष आहे। हा वृक्ष भिंतींवर, छपरांवर, खडकांवर, खांबांवर, झाडांवर मिळेल त्या जागेवर वाढतो। हा मोरेसी म्हणजेच वट ह्या कुलातील वृक्ष आहे। ह्याचे वनस्पती शास्त्रातील नाव फायकस रिलिजिओसा हे आहे। संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष हिमालयाच्या उताराचा भाग पंजाब, ओरिसा व कोलकाता येथे जास्त प्रमाणात आढळतो। ह्या वृक्षाचे आयुष्य उदंड असते, म्हणून ह्याला अक्षय वृक्ष असे म्हणतात। तसेच ज्या झाडाखाली बसले असता गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या विशिष्ट वृक्षाला म्हणजेच पिंपळाला बोधिवृक्ष किंवा ज्ञानाचा वृक्ष असेही म्हटले जाते। हा वृक्ष बिहारमधील बोधगया येथे आहे। आता आपण पिंपळाच्या झाडाचे वर्णन बघूया। पिंपळाची उंची 10 ते 15 मीटर पर्यंत वाढते। खोड पांढरट, गुलाबी, लाल, गुळगुळीत, तंतुमय असे असते। पाने हृदयाच्या आकाराची असतात। लांब देठाची, कोवळी असताना गुलाबी आणि तांबूस आणि नंतर हिरव्या रंगाची, वाऱ्याबरोबर सतत हलणारी, सळसळणारी, डोळ्यांना कानांना सुखावणारी असतात। अग्रस्थ अंकुर उपपर्णांनी झाकलेला असतो। उपपर्णे लांबट, तांबूस, गुलाबी असतात। हिरव्या रंगाची फुले अतिशय लहान आकाराच्या गडूसारखी दिसतात। याचे पुष्पाशय म्हणजेच फळासारखा दिसणारा भाग पानाचा देठ आणि फांदी यामध्ये आणि फांद्यांवर येतो। पुष्पाशय सुरुवातीला हिरवा तर नंतर जांभळा होतो। यामध्ये 3 पाकळ्यांची नरपुष्पे व 5 पाकळ्यांची मादी पुष्पे असतात। यावर सतत कीटक बसतात। याची खरी फळे अतिशय लहान नळीच्या आकाराची असतात। ही पिकलेली फळे पक्ष्यांना खूप आवडतात। ही फळे पचण्यास खूप कठीण असतात व न पचलेल्या फळांच्या बिया पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत इतरत्र पडून सहज उगवतात। त्यामुळे हा वृक्ष घराच्या भिंती, वासे, खांब यामध्ये कुठेही वाढून घराला हानी पोचवतो। हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध देखील करतो। याचमुळे ह्याला पवित्र ठरविले गेले असावे। हा कोठेही कसाही वाढणारा वृक्ष आहे, त्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे जास्त योग्य आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा लाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। मंडळी, आजचा आपला विषय आहे पिंपळ। विश्रांतीपूर्वी आपण ह्याचे प्रास्ताविक आणि ह्या झाडाचे वर्णन बघितलेलेच आहे। आता आपण बौद्ध धर्मातील पिंपळाचे महत्व याबद्दल थोडेसे बोलूया। गौतम बुद्ध बिहारमधील बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। तेव्हापासून पिंपळाला बोधिवृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष असे म्हटले जाऊ लागले। आता आपण ह्याच बोधिवृक्षाबद्दल अधिक विस्ताराने माहिती घेऊया। बोधिवृक्ष किंवा महाबोधिवृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे। या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इसवीसनपूर्व 528 मध्ये वयाच्या 35व्या वर्षी संबोधी म्हणजेच ज्ञान व बुद्धत्व यांची प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले। तेव्हापासून पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष असे संबोधण्यात येते। ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसविलेला आहे। सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्य नियमाने बोधिवृक्षाचे दर्शन घेऊ लागला। तेव्हा त्याची पत्नी राणी तिष्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला, पण सम्राट अशोकांनी तो तिथे पुन्हा लावला। अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेला नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली। इसवीसनपूर्व 2 शतकात पुष्पमित्र शुंगने व इसवीसन 600 मध्ये शशांक राजाने बोधगयेतील बोधिवृक्ष पुन्हा तोडला। चीनी प्रवासी झुझ्यांग याने बोधिवृक्षाबाबत विस्ताराने लिहिलेले आहे, परंतु जेव्हा जेव्हा बोधिवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधिवृक्ष त्या ठिकाणी लावला गेला। बौद्ध धर्मीय या वृक्षाला अतिशय पवित्र मानतात व त्याची पूजा करतात। भारहूत व बोधगया येथील शिल्पकामात गजराज म्हणजेच हत्ती हे बोधिवृक्षाची पूजा करीत आहेत अशी चित्रे कोरलेली दिसतात। गया महात्म्य, अग्निपुराण, वायुपुराण इत्यादी ग्रंथात बोधगया व बोधिवृक्ष यांची पुष्कळ महिमा गायलेली आहे। इसवीसन 1862 मध्ये ब्रिटिश पुरातत्व अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या पहिल्या खंडामध्ये याची प्रथम नोंद घेतली। मित्रांनो, आता आपण बोधी दिवस या सणाबद्दल थोडेसे जाणून घेऊया। गौतम बुद्धांना 8 डिसेंबर रोजी बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, याचे स्मरण म्हणून बोधी दिवस हा सण साजरा केला जातो। त्या दिवशी बौद्ध अनुयायी एकमेकांना भेटून बुधु सरणई म्हणजेच बुद्धांमुळे तुमचे जीवन प्रकाशमान हो अशा सदिच्छा देतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे पिंपळ. विश्रांतीपूर्वी आपण बौद्ध धर्मातील पिंपळाचे महत्त्व याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आलेलो आहोत. आता आपण भारतीय संस्कृतीतील पिंपळ या वृक्षाबद्दलच्या समजुतींबद्दल बघूया. पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय असे स्थान आहे. हिंदू संस्कृतीत ज्या वृक्षांना तोडू नये असा दंडक आहे, त्यापैकी हा एक आहे. अश्वस्थ मारुतीचे म्हणजेच पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे पूजन हितकारी व पुण्यकारक आहे असे शास्त्रात वर्णन आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा वृक्ष पुष्य नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. पिंपळ आणि भूत. पिंपळाच्या पानांचा एकमेकांवर आपटून पावलांच्या आवाजासारखा आवाज होतो, त्यामुळे पिंपळावर भूत किंवा मुंजा असतो असा समज झालेला आहे. त्याकरता लोक पिंपळाच्या झाडाखालून रात्रीच्या वेळीस जात नाहीत. श्रोत्यांनो, पिंपळाचे झाड जरी सर्वांच्या परिचयाचे असले तरी त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी कसा होतो याची तुम्हाला कल्पना आहे का हो? म्हणूनच आपण पिंपळाचे आयुर्वेदीय औषधी गुणधर्म थोडक्यात बघूया. पिंपळाच्या झाडाला पौराणिक कथांमध्ये पूजले गेले आहे, पण त्याचा खरा फायदा आरोग्य मिळवण्यासाठी होतो बरं का? सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे झाड आपल्याला 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करणारे साधन आहे. पिंपळाच्या छायेत अतिशय थंडावा असतो. ह्याची मुळे खूप दूरवर पसरलेली असतात. अनेक जुन्या आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये पिंपळाचं झाड आणि पानांचे गुणधर्म सांगितलेले आहेत, परंतु पिंपळाची पानेच नव्हे तर मुळं, सालं आणि फळे या सर्वांचाही खूप उपयोग होतो. तो कसा ते आता आपण थोडक्यात बघूया. बऱ्याच जणांना श्वासाचा, दम्याचा त्रास असतो. त्यासाठी पिंपळाच्या सुक्या फळांना वाटून घेऊन याचे 2 ते 3 ग्रॅम चूर्ण सकाळ संध्याकाळ घेतल्यास फायदा होतो. पिंपळाच्या पानांचा उपयोग चेहऱ्यावरील रंगामध्ये उजळपणा आणण्यासाठी करतात. तसेच शरीरावर एखादी जखम झाली असेल, सूज येऊन त्याचा त्रास होत असेल, तर त्यावर पिंपळाची पाने वाटून लावावीत. ताप आला असल्यास पिंपळाची 10 ते 20 पानं पाण्यात उकळून घेऊन त्या काढ्याचे सेवन केल्यास ताप लगेच उतरतो. याचे कारण पिंपळ हा शरीरास थंडावा देत असतो. म्हणूनच नाकातून जर रक्त येत असेल तर पिंपळाच्या पानांचं चूर्ण खडीसाखरेबरोबर घेतल्यास फायदा होतो. जुलाब होत असल्यास पिंपळ पाने, धणे आणि खडीसाखर यांचं समप्रमाणातील मिश्रण सकाळ संध्याकाळ घेतल्यास जुलाब लगेच थांबतात. क्षयरोग झाल्यास पिंपळाच्या मुळाच्या काढा घेतला तर त्याने आराम पडतो. पिंपळाची सालं पाण्यात उकळून घेऊन त्या काढ्याने चूळ भरल्यास दातदुखी कमी होते. त्याशिवाय पिंपळ साल, कात आणि मिरी एकत्र करून त्या चूर्णाने दात घासल्यास हिरड्यांची सूज कमी होऊन मुख दुर्गंधी देखील निघून जाते. पोटदुखीवर पिंपळाच्या पानांचा काढा घेतल्यास पोट साफ होऊन बद्धकोष्ठता नाहीशी होते. पिंपळाची कोवळी पाने वाटून घेऊन त्यामध्ये गुळ घालून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या कराव्यात. रोज रात्री गरम पाण्याबरोबर त्या घेतल्यास बद्धकोष्ठता कमी होते. मित्रांनो, तसेच रक्तविकार, खोकला, मधुमेह, कावीळ, उलट्या, तसेच त्वचेवरील लालसरपणा, पुरळ, पायांच्या भेगा, चेहऱ्यावरील सुरकत्या आणि डोळ्यांच्या विकारांवर देखील पिंपळ खूप उपयोगी आहे. इतके सारे पिंपळाचे फायदे आहेत, परंतु मंडळी, हे सर्व उपचार आपण डॉक्टरी किंवा वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावे हे केव्हाही हितावह ठरते. तर मंडळी, पिंपळ या वृक्षाबद्दलची आपली ही माहिती येथेच पूर्ण होत आहे. या भागात इतकेच. पुन्हा भेटू आपण रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: नमस्कार साथियों, आप सुन रहे हैं रेडियो पुणेरी आवाज. अब हम आपके लिए रेडियो मधुबन द्वारा निर्मित एक विशेष कार्यक्रम प्रस्तुत करने जा रहे हैं. बने रहिए हमारे साथ.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

त्यामुळे आपण या सर्व कविता आणि चारोळ्या यांना दोन भागामध्ये विभागणी केलेली आहे. ज्या सुरुवातीला आलेल्या रचना आहेत त्यांचा आपण आज सादरीकरण करणार आहोत. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर श्रोते हो, हा खेळ शब्दांचा ज्या शोनं 6 वर्षाचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि निश्चितच आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद यामुळे हे सर्व शक्य झाले, नाही का? आणि जसं की आज आपण प्रत्येकजण आपल्या मनातल्या भावभावनांना, आपल्या आवडीच्या रचनांना आपण सादर करू शकत होतो, तर त्या अनुषंगानं मी सुद्धा माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की आंदण दे एक क्षण सहवासाचा, आंदण दे एक क्षण सहवासाचा, शीतल चांदणे अंथरून जा. आंदण दे एक क्षण सहवासाचा, शीतल चांदणे अंथरून जा. गर्द बहरत आहे सावळी रात्र, गर्द बहरत आहे सावळी रात्र. येऊन श्वासांना मंत्रून जा, येऊन श्वासांना मंत्रून जा. तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो. आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, जी सुंदर अशी कविता आपल्याला पाठवलेली आहे वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून. मॅडम लिहितायत की शब्द सुचतात बहाण्याने तुझ्या नसण्याने, शब्द सुचतात बहाण्याने तुझ्या नसण्याने. येशील कधी सावरण्या तूच, भेट होईल त्या बहाण्याने. वाह, येशील कधी सावरण्या तूच, भेट होईल त्या बहाण्याने. आहे तुझ्या नसण्याचे कारण म्हणून ठाव नाही चित्ताचा, आहे तुझ्या नसण्याचे कारण म्हणून ठाव नाही चित्ताचा. येतात अश्रू घळाघळ, येतात अश्रू घळाघळ तुझ्या आठवणीच्या येण्याने, तुझ्या आठवणीच्या येण्याने. वाह, तर तुझ्या नसण्याने त्या बहाण्याने शब्द सुचतात. आणि अप्रतिम सुंदर अशी ही विरहरचना होती वेदिका गोसावी मॅडम यांची छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेली. आणि पुढच्या रचनेमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मॅडमने लिहिलंय की तू माझा चंद्रमा मी तुझी चांदणी, आपल्या दोघांची सुंदर अशी कहाणी. तू माझा चंद्रमा मी तुझी चांदणी, आपल्या दोघांची सुंदर अशी कहाणी. तुझ्या भोवती फिरतं माझं छोटंसं जग, तुझ्या भोवती फिरतं माझं छोटंसं जग. तुझ्या सहवासात उजळतो प्रत्येक क्षण मग, तुझ्या सहवासात उजळतो प्रत्येक क्षण मग. तू शांत शीतल असा चंद्रमा, तू शांत शीतल असा चंद्रमा. तुझ्या सान्निध्यात खुलते माझी प्रतिमा. वाह, तुझ्या विना माझ्या आयुष्याला अर्थ नाही अर्थ, तुझ्या विना माझ्या आयुष्याला नाही अर्थ. या संसार रूपी नभांगणात तुझ्या सवे चमकणं, हेच आहे माझ्या खऱ्या अर्थानं जगणं, हेच आहे माझं खऱ्या अर्थानं जगणं. या संसार रूपी नभांगणात तुझ्या सवे चमकणं, हेच आहे माझं खऱ्या अर्थानं जगणं, खऱ्या अर्थानं जगणं. वाह, तर तू चंद्रमा मी तुझी चांदणी, अप्रतिम सुंदर शब्दरचना या अप्रतिम अशा कवितेमध्ये होती. तर ही सुंदर अशी रचना होती सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांची पुणे येथून पाठवलेली. आणि यासोबतच पुढच्या एका रचनेमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय. सुखी संसार शीर्षकाखाली सर लिहितायत की या आयुष्यामध्ये सखे सुख समृद्धी लाभते, धमाल जोडी आपली कशी लाखात शोभते. वाह, या आयुष्यामध्ये सखे सुखसमृद्धी लाभते, धमाल जोडी आपली कशी लाखात शोभते. दुःखी संसाराचा लोक येती तमाशा बघाया, दुःखी संसाराचा लोक येती तमाशा बघाया. सुखी संसार आपला नको नजर लागाया, सुखी संसार आपला नको नजर लागाया. तर आपल्या दोघांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी लाभते आणि आपली जोडी जी आहे ती धमाल अशी लाखामध्ये शोभते. खूप अप्रतिम सुंदर भाव सरांचे, श्री मंगेश गंगाधर सावंत सरांचे, राहणार पूस तालुका.

जोगाई जिल्हा बीड येथून पाठवलेल्या या सुंदराच्या रचनेमध्ये होते आणि संयम या शीर्षकाखाली सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून संयम या शीर्षकाखाली की संयम ठेवा मनामध्ये धीर धरावा संकटात. संयम ठेवा मनामध्ये धीर धरावा संकटात यश उमले जीवनामध्ये मार्ग सापडे अंधारात. वाह यश उमले जीवनामध्ये मार्ग सापडे अंधारात घाई कधी नको करू चुका पुन्हा नको आयुष्यात. घाई कधी नको करू चुका पुन्हा नको आयुष्यात. पावलो पावली धीर धरावा यश मिळते संयमात. पावलो पावली धीर धरावा यश मिळते संयमात. यश मिळते संयमात. आणि खरं आहे की संयम जो प्रत्येकाकडे नसतो, प्रत्येकाला घाई असते, प्रत्येकाला धडपड असते आणि ती काही ना काही मिळवण्याची असते. बऱ्याच वेळा आपण धीर धरत नाही, आपण घाई करतो आणि त्यामुळं चुका करतो. त्यामुळे पावलोपावली धीर धरला पाहिजे, विचार केला पाहिजे आणि त्यानंतर निर्णय घेतला पाहिजे, म्हणजे आपला निर्णय जो आहे तो चुकणार नाही. कारण खूप वेळा घाईमध्ये घेतलेले निर्णय हे चुकतात नाही का. खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आई शीर्षकाखालील पुढच्या एका रचनेकडे आपण वळूया, ज्यामध्ये माही म्हात्रे मॅडम यांनी विरार पालघर येथून लिहिलं आहे. माही म्हात्रे मॅडम लिहित आहेत विरार पालघर येथून आई शीर्षकाखाली की पहाट होताच राबते ती स्वप्न आपुली विनते ती आई काय करते प्रश्नी तिची माया मात्र उरते. उंबरट्या आड जाळले आयुष्य जगाला वाट दिली कधी न मानले आभार तिचे सदैव गृहित धरली. उंबरट्या आड जाळले आयुष्य जगाला वाट दिली कधी न मानले आभार तिचे सदैव गृहित धरली. बाबांसोबत तीही दमते घर नोकरी ती सांभाळे. हसून लपवते थकवा सारा प्रेमाचे ती रूप आगळे. नको ओरबाडू मन तिचे थोडा विसावा तिलाही द्यावा. नको ओरबाडू मन तिचे थोडा विसावा तिलाही द्यावा. शब्दां वाचून आईचा त्याग एकदा मायेने कुरवळावा. शब्दा वाचून आईचा त्याग एकदा मायेने कुरवळावा. वाह वाह. तर आई आई काय करते या अनुषंगानं मॅडमनी सुंदर आणि अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते की शब्दा वाचून आईचा त्याग एकदा मायेने कुरवळावा. आणि आईबद्दलचे भाव व्यक्त करणारी ही सुंदर अशी रचना होती माही म्हात्रे मॅडम यांची विरार पालघर येथून. आणि पुढच्या रचनेमध्ये सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले ओळखू लागले या शीर्षकाखाली की ओळखू लागले तू मला मी तुला. ओळखू लागले तू मला मी तुला शब्द न बोलताही कळे मनातील फुला. ओळखू लागले तू मला मी तुला शब्द न बोलताही कळे मनातील फुला. नजरेतल्या त्या गुपित हळव्या छटा. नजरेतल्या त्या गुपित हळव्या छटा हळूच उमलल्या भावनांच्या वाटा. हळूच उमलल्या भावनांच्या वाटा. वाह. तर ओळखू लागले तू मला मी तुला. सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांची चंद्रपूर येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती की नजरेतल्या त्या गुपित हळव्या छटा. आणि जेव्हा त्या छटा ज्या आहेत त्या नजरेतल्या दिसू लागल्या त्यावेळी हळूच उमलल्या भावनांच्या वाटा. अप्रतिम सुंदर अशा भावनांच्या उमललेल्या वाटा मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या होत्या. आणि पुढच्या एका कवितेमध्ये मिनल कांबळे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय. मिनल कांबळे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून कविता म्हणजे जगणे या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की भाव मनाचे झरझर येता कोरा कागद भरून जातो रितेपणाशी होता सलगी मी कवितेच्या मिठीत जातो. वाह. भाव मनाचे झरझर येता कोरा कागद भरून जातो रितेपणाशी होता सलगी मी कवितेच्या मिठीत जातो. ती जखमांची फुंकर होता शब्दांना मग अंकुर फुटतो. आणि काट्यांच्या देठावरती नकळत कविता नकळत लिहू लागतो. ती जखमांची फुंकर होता शब्दांना मग अंकुर फुटतो. आणि काट्यांच्या देठांवरती कविता नकळत लिहू लागतो.
कविता सारे गुपित जाणते तिलाच कळते सारे काही, जवळी नसता खरेच मजला काय करावे समजत नाही। आणि शेवटी मॅडमनी लिहिलंय की जीवन माझे व्यापून गेले तिच्या विना मज करमत नाही, जीवन माझे व्यापून गेले तिच्या विना करमत नाही। कविता आहे जगणे माझे मी आनंदी तिच्याच ठाई, कविता आहे जगणे माझे मी आनंदी तिच्याच ठाई। वाह वाह, तर खरंच की कविता म्हणजे जगणं, कविता जी मनातले भाव व्यक्त करते, कोरा कागद भरून टाकते आणि रितेपणाशी सलगी जेव्हा जेव्हा होते तेव्हा मी कवितेच्या मिठीत जातो। तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते। मिनल कांबळे मॅडम यांनी ठाणे येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये चौ कविता पाचंगरे मॅडम लिहित आहेत तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून। मॅडमनी लिहिले विसर या शीर्षकाखाली की निरोपात अश्रू त्याचे ओघळावे दोन, निरोपात अश्रू त्याचे ओघळावे दोन, ना फिरून म्हणावं त्यानं सखे तू आहेस कोण। क्या बात आहे, निरोपात अश्रू त्याचे ओघळावे दोन, ना फिरून म्हणावं त्यानं सखे तू आहेस कोण, क्षणाचा सोबती पाडी दुःखाचा विसर, क्षणाचा सोबती पाडी दुःखाचा विसर, नसला साक्षात जरी तरी मना दिसावा धुसर, नसला साक्षात जरी तरी मना दिसावा धुसर, तरी मना दिसावा धुसर। वाह, तर निरोपामध्ये दोन अश्रू तरी ओघळावे आणि त्यांनी फिरून म्हणावं, ना फिरून म्हणावं त्यानं, त्यांनी असं म्हणू नये की सखे तू कोण आहेस, क्षणाचाच सोबती जो दुःखांचा विसर पाडतो तो साक्षात नसला तरी तो मनाला धुसर तरी दिसावा। खूप अप्रतिम सुंदर विराळाचे भाव जे आहेत ते मॅडमच्या चौ कविता पाचंगरे मॅडम यांच्या तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून पाठवलेल्या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये होते। आणि कागदाचा हुंकार या शीर्षकाखालील कवितेकडे आपण वळतोय जी आपल्याला पाठवली आहे संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून। कागदाचा हुंकार एका वेगळ्या विषयावरची वेगळ्या धाटणीची ही अप्रतिम अशी रचना आहे। मॅडम लिहित आहेत पांढऱ्या कागदावरती शांततेची रेग होती, शब्दांच्या प्रतीक्षेत एक कहाणी दडली होती। वाह, पांढऱ्या कागदावरती शांततेची रेग होती, शब्दांच्या प्रतीक्षेत एक कहाणी दडली होती, शाईच्या प्रत्येक थेंबात जिव्हाळ्याचा स्पर्श होता, शाहीच्या प्रत्येक थेंबात जिव्हाळ्याचा स्पर्श होता, मनातील गोंधळाला मोकळा श्वास मिळत होता, कधी अश्रूंची ओल कधी हास्याची झुळूक, कधी अश्रूंची ओल कधी हास्याची झुळूक, कागदावर उमटते जीवनाची प्रत्येक झलक, निशब्द असला तरी बोलतो तो खोलवर, निशब्द असला तरी बोलतो तो खोलवर, कागदाचा हुंकार पोचतो थेट अंतकरणावर। वाह, निशब्द असला तरी बोलतो तो खोलवर, कागदाचा हुंकार पोचतो थेट अंतकरणावर। आणि मॅडम शेवटी असं लिहित आहेत की आठवणी काळाच्या ओघात ही जपून ठेवतो, आठवणी कागद काळाच्या ओघात ही जपून ठेवतो, आपल्या प्रत्येक क्षणाचा कागद साक्षीदार असतो, आठवणी काळाच्या ओघात ही जपून ठेवतो, आपल्या प्रत्येक क्षणाचा कागद साक्षीदार असतो, कागद साक्षीदार असतो। वाह वाह, तर कागदालाही हुंकार असतो, कागद जो शांततेची रेग होतो, कागद जो शब्दांच्या प्रतीक्षेत एक कहाणीचा साक्षीदार असतो, कधी अश्रूंची ओल कधी हास्यांची झुळूक तर कधी जीवनाची प्रत्येक झलक दाखवणारा हा कागद आणि त्याचा हुंकार अप्रतिमरित्या मॅडमनी संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये स्वागंधरा या नावाने लातूर येथून मॅडमनी सुंदर कविता पाठवलेली आहे। मॅडम लिहित आहेत की प्रेमात नको बोलवाला हवा विश्वास म्हणी, पावसाला साथ वाऱ्याची तसे फुलावे नाते सुंदर क्षणी। वाह, प्रेमात नको बोलवाला हवा विश्वास म्हणी, पावसाला साथ वाऱ्याची तसे फुलावे नाते सुंदर क्षणी, हळुवार झुळूक पवनाची
प्रेमाची आठवण करून जाते। हळुवार झुळूक पवनाची प्रेमाची आठवण करून जाते। अविश्वासाचे वादळ येता सगळे उद्ध्वस्त करती नाते। अविश्वासाचे वादळ येता सगळे उद्ध्वस्त करती नाते, सगळे उद्ध्वस्त करती नाते। स्वागंधरा मॅडम यांनी लातूर येथून सुंदर अशी ही कविता पाठवलेली होती की प्रेमामध्ये विश्वास हवा। खूप वेळा अविश्वासाची वादळं येतात आणि सगळं उद्ध्वस्त करून जातात। अविश्वास हा एक अतिशय गहिरा असा शब्द आहे की अविश्वासामुळे तुटलेली अनेक नाती असतात ज्याला काही अर्थ नसतो। आपण संशय व्यक्त करतो, आपल्याला तसं वाटतं आणि आपण ते इतरांना बोलतो, खरं तर बोलत नाही, अक्षरशः लादतो सुद्धा, आणि आपल्याला वाटतं की जे आपलं वाटणं आहे ते सत्य आहे, आणि त्यामुळं अविश्वास निर्माण होतो आणि नाती जी आहेत ती उद्ध्वस्त होऊन जातात। या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोच्या पुढच्या रचनांकडे वळणार आहोत। घेऊया छोटासा ब्रेक, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। तुम्ही RJ कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये।

0: जिंदगी बहुत हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है, जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है। नमस्कार, मैं हूँ अमोल। आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो। श्रोते हो, अपन अपने आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया। सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे इथून लिहिले, पालपण शीर्षकाखाली आठवणींचा गंध या विषयाच्या अनुषंगाने मॅडमनी लिहिले की कधी न विसरणारा बालपणीचा काळ सुखाचा, कधी न विसरणारा बालपणीचा काळ सुखाचा, आठवणींचा गंध देणारा गोड निरागस स्मृतींचा, आठवणींचा गंध देणारा गोड निरागस स्मृतींचा, नाही कशाची अपेक्षा, नाही कशाची अपेक्षा, ना कसलीही चढाओढ, जरी असेल परीक्षा तरी खेळण्याचीच ओढ, जरी असेल परीक्षा तरी खेळण्याचीच ओढ। तर सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये आठवणींचा गंध जो आहे तो दरवळलेला आहे। बालपणीच्या खूप सुंदर ज्या आहेत त्या स्मृती मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या होत्या। आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम गोरेगाव रायगड येथून लिहित आहेत। मॅडमनी लिहिलंय सहज या शीर्षकाखाली की सहज असं काय असतं सहज मनाला हाक मारतं, सहज असं काय असतं सहज मनाला हाक मारतं, सहज का आठवण येते, सहज का आठवण येते, सहज विरंगुळेचे मन करतं, सहज विरंगुळेचं मन करतं, सहज शब्द वाटतो साधा, सहज शब्द वाटतो साधा, भावनेत किती ओथंबलेला, सहज शब्द वाटतो साधा, भावनेत किती ओथंबलेला, सहज म्हणून आठवतानाही कित्येकाने तो क्षण उलगडलेला, सहज म्हणून आठवतानाही कित्येकानं तो क्षण उलगडलेला। तर सहज या शीर्षकाखाली ही सुंदर अप्रतिम रचना होती प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांची कोरेगाव रायगड येथून पाठवलेली। आणि सहज म्हणतो आपण प्रत्येक गोष्टीला की सहज आठवण आली, सहज हाक मारली, परंतु या सहज शब्दामुळे मनाचा विरंगुळा होतो, या सहज शब्दामुळे भावना ज्या आहेत ज्या ओथंबलेल्या भावना असतात तर त्या ओथंबलेल्या भावनेला वाट मोकळी करून देता येते। सहज म्हणून आठवलेल्या गोष्टी, आठवलेले क्षण हे सुद्धा खूप सुंदर होतात, असं सुंदर शब्दांकन मॅडमनी केलेलं आहे। आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून पहिल्या चारोळीमध्ये लिहिलंय की ऋणानुबंधाची गाठ सके अग्नीच्या साक्षीने बांधली गेली, ऋणानुबंधाची गाठ सके अग्नीच्या साक्षीने बांधली गेली, सप्तपदीच्या वचनाने आपली वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली, सप्तपदीच्या वचनाने आपली वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली। तर ऋणानुबंधाची गाठ आणि सप्तपदीची वचनं सुंदररित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की विश्वासाचे नाते वचन सात फेऱ्याचे, विश्वासाचे नाते वचन सात फेऱ्याचे, तुझ्या संगतीने सखे शब्द सुचतात प्रेम काव्याचे, तुझ्या संगतीने सखे शब्द सुचतात प्रेम काव्याचे, प्रेम काव्याचे। तर अप्रतिम सुंदर असे प्रेम काव्याचे शब्द आणि सात फेऱ्याचे वचन या चारोळीमध्ये होते। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई बीड येथून। सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम यांनी अंबाजोगाई बीड येथून लिहिले चहा या शीर्षकाखाली की मित्रांचा जमला घोळका चढला रंग गप्पांना, मित्रांचा जमला घोळका चढला रंग गप्पांना, वाफाळलेला चहा मग करतो ताजे तवाने या मनांना, वाफाळलेला चहा मग करतो ताजे तवाने या मनांना, रिमछिम सरी पावसाच्या मनचिंब चिंब करी, रिमछिम सरी पावसाच्या मनचिंब चिंब करी, चहाचा मस्त सुगंध मनात स्फूर्ती भरी, चहाचा मस्त सुगंध मनात स्फूर्ती भरी, मनात स्फूर्ती भरी। वाह, खूप सुंदर असा चहा आणि मित्रांचा घोळका, गप्पांचा रंग मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम यांची अंबाजोगाई जिल्हा बीड येथून पाठवलेली ही रचना आणि पुढच्या एका कवितेमध्ये आकाश या शीर्षकाखाली सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर ठाणे येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की चांदणं पिऊन आकाश निळ्या निळाईनं नटलं, चांदणं पिऊन आकाश निळ्या निळाईनं नटलं, चिंब धुक्यांच्या धुंदीत गाव आठवणीत हरवलं, चिंब धुक्याच्या धुंदीत गाव आठवणीत हरवलं, निळे आकाश पाहता झाले कविमन आनंदित, निळे आकाश पाहता झाले कविमन आनंदित, काव्य करताना ओघळले शब्द मोती लेखनीत, काव्य करताना ओघळले शब्द मोती लेखनीत। क्या बात आहे। तर चांदणं पिऊन आकाश निळ्या निळाईनं नटलं, अप्रतिम सुंदर भाव या कवितेमध्ये होते सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये। आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ माधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून। विठ्ठला तू दिले मजला श्वास, जीवन यात्रेतील मी प्रवासी, पाऊलांना अर्थ लाभू दे आता मार्ग दाखवणारा तू सहवासी। वाह, विठ्ठला तू दिले मजला श्वास, जीवन यात्रेतील मी प्रवासी, पाऊलांना अर्थ लाभू दे आता मार्ग दाखविणारा तू सहवासी, कधीही न जावा तोल माझा चांगुलपणाचे राहावे भान, कधीही न जावा तोल माझा चांगुलपणाचे राहावे भान, मनमंदिरात नित दरवळावे, मनमंदिरात नित दरवळावे, ज्ञानेश्वरांचे पवित्र पसायदान, ज्ञानेश्वरांचे पवित्र पसायदान। वाह, तर विठ्ठला तू मला श्वास दिलेत आणि जीवन यात्रेतील मी प्रवासी आहे, पावलांना अर्थ लाभू दे आणि मार्ग दाखवणारा तू सहवासी आहेस। खूप अप्रतिम भक्तिमय अशी ही रचना होती सौ माधुरी इनामदार मॅडम यांची मिरज येथून पाठवलेली। आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया। जगन्नाथ रंगराव जाधव सरांनी एसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। जगन्नाथ रंगनाथ जाधव सर लिहित आहेत एसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। ती मला म्हणाली मला तुला वाचायचं आहे, तुझ्या प्रत्येक शब्दात स्वतःला शोधायचं आहे। ती म्हणाली या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की ती मला म्हणाली मला तुला वाचायचं आहे, तुझ्या प्रत्येक शब्दात स्वतःला शोधायचं आहे, तुझ्यासोबत जगून सुंदर क्षण वेचायचे आहेत, स्वप्नांच्या पायवाटेवर हातात हात घालायचे आहेत, तुझ्या हसण्यात माझं आभाळ फुलावं। वाह, तुझ्या हसण्यात माझं आभाळ फुलावं, तुझ्या डोळ्यात माझं जग सापडावं, तुझ्या हसण्यात माझं आभाळ फुलावं, तुझ्या डोळ्यात माझं जग सापडावं, जीवनाच्या प्रत्येक पानावर तुझंच नाव असावं, जीवनाच्या प्रत्येक पानावर तुझंच नाव असावं, आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबतच राहावं, आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबतच राहावं। वाह वाह, तर ती म्हणाली या शीर्षकाखालील अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी सरांची ही कविता होती। पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले। सर लिहित आहेत पहिल्या चारोळीमध्ये तुझं थोडं तुझं थोडं माझं या शीर्षकाखाली सरांनी दोन चारोळ्या पाठवलेल्या आहेत। पहिल्या चारोळीत सर लिहित आहेत की तुझी सोबत लाभली जीव प्रेमाने लाविते, तुझी सोबत लाभली जीव प्रेमाने लाविते, प्रेम आमचे खुल्ले खूप जीवन रंगते, प्रेम आमचे खुल्ले खूप जीवन रंग खूप जीवन रंगते, खूप जीवन रंगते। तर सुंदर अशी ही चारोळी होती। दुसऱ्या चारोळीत सर लिहित आहेत की थोडं तुझं थोडं माझं वागणंच असं केले, थोडं तुझं थोडं माझं वागणंच असं केले, पहा संसाराची बाग सत्य उत्तमच फुले, सत्य उत्तमच फुले। तर श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेल्या या दोन सुंदर आणि अप्रतिम अशा कविता होत्या श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलाससोबत। आनंदी रहा आनंद लुटा। पुढच्या एका कवितेमध्ये ज्योतिबा पाटील सर लिहित आहेत किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून सरांनी लिहिलंय की आयुष्याच्या वाटेवर अनेक पात्रे रंगत जातात. आयुष्याच्या वाटेवर अनेक पात्रे रंगत जातात. निस्वार्थी मायेचे चेहरे मैत्रीच्या रूपात दिसतात. निस्वार्थ मायेचे चेहरे मैत्रीच्या रूपात दिसतात. काळ सरतो वेळ बदलते. काळ सरतो वेळ बदलते. रस्ते जरी वेगळे होतात. वाह, खरे मित्र मात्र कायम अंतरंगी जिवंत राहतात. खरे मित्र मात्र कायम अंतरंगी जिवंत राहतात. आणि खरं आहे की आयुष्याच्या या वाटेवर अनेक पात्र रंगत जातात. खूप सारे लोक येतात. निस्वार्थी मायेचे चेहरे जे आहेत ते फक्त मैत्रीच्या रूपामध्ये दिसतात. काळ किती जरी बदलला, वेळ किती जरी बदलली, रस्ते जरी वेगळे झाले, तरी खरे मित्र हे कायम अंतरंगामध्ये जिवंत राहतात. तर मैत्री प्रतिभाव व्यक्त करणारी ज्योतिबा पाटील सरांची किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत क्षितिजा पलीकडे या शीर्षकाखाली की क्षितिजा पलीकडे तू हरवून गेलास नजरेत मात्र अजूनही तोच भाव गहिरा. क्षितिजा पलीकडे तू हरवून गेलास नजरेत मात्र अजूनही तोच भाव गहिरा. हातातून सारे क्षण निसटले वाळू सम. हातातून सारे क्षण निसटले वाळू सम. हृदयावर आजही तुझ्याच आठवणींचा पहारा. हृदयावर आजही तुझ्या आठवणींचाच पहारा. क्षितिजाला लाल केशरी पिवळी सोनकाठ शोभते. क्षितिजाला लाल केशरी पिवळी सोनकाठ शोभते. तसंच माझ्या प्रेमाला सख्या तुझ्या विरहाची फक्त अन फक्त झळ पोळते. तुझ्या विरहाची फक्त अन फक्त झळ पोळते. झळ पोळते क्षितिजा पलीकडे तू हरवून गेलास नजरेत मात्र अजूनही तोच भाव गहिरा. तर क्षितिजा पलीकडे या शीर्षकाखालील अप्रतिम शब्दांकन असलेली सौ विद्या चव्हाण माने मॅडम यांची सोलापूर येथून पाठवलेली ही सुंदर आणि अप्रतिम अशी रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये बंध काळजाचे या शीर्षकाखाली शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिले. शोभा वेले मॅडम लिहितायत नागपूर येथून बंध काळजाचे या शीर्षकाखाली की हे बंध काळजाचे सख्या कधीच नाही तुटणे तुला माझे असते असे मनातून निहाळणे. हे बंध काळजाचे सख्या कधीच नाही तुटणे तुला माझे असते असे मनातून निहाळणे. बंध आज हे कवसले काळोखात नभी चांदणे. बंध आज हे कवसले काळोखात नभी चांदणे. तुला शोधते कधीचे हरवलेले हे शिल्प देखणे. तुला शोधते कधीचे हरवलेले हे शिल्प देखणे. शिल्प देखणे वाह. तर हे बंध काळजाचे जे कधीच तुटणार नाहीत या अनुषंगानं मॅडमनी अप्रतिम शब्दांकन केलेलं होतं. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये अंजली राजेंद्र जोशी मॅडम लिहित आहेत पुणे इथून. अंजली राजेंद्र जोशी मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की हृदयी भावनांची रांगोळी शब्दरूपात मी काढली. हृदयी भावनांची रांगोळी शब्दरूपात मी काढली. प्रेमाने रंग भरले स्वप्नांचे. प्रेमाने रंग भरले स्वप्नांचे. सुरेख आनंद नक्षी साकारले. प्रेमाने रंग भरले स्वप्नांचे. सुरेख आनंद नक्षी साकारली. अंतरी पवित्र ज्योत उजळी. अंतरी पवित्र ज्योत उजळी. समभाव व आपुलकीचे. अंधाराचा लवलेश नसावा. अंधाराचा लवलेश नसावा. जीवनी सर्व प्रहर प्रकाशाचे. जीवनी सर्व प्रहर प्रकाशाचे. वाह, खूप अप्रतिम सुंदर. प्रेमाने रंग भरले स्वप्नांचे. सुरेख आनंद नक्षी साकारली. अप्रतिम सुंदर भाव यासुद्धा कवितेमध्ये होते. पुढच्या दोन चारवळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये अपर्णा राजेश परदेशी मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. मर्यादेच्या बेड्या या शीर्षकाखाली मॅडमनी चारोळीमध्ये लिहिलंय की मर्यादेच्या बेड्या तवडू पाहणारी वेल घराच्या कुंपणाभोवती घुटमळत बसते. क्या बात आहे. मर्यादेच्या बेड्या तोडू पाहणारी वेल घराच्या कुंपणाभोवती घुटमळत बसते.
2: चार भिंतीत स्वातंत्र्याच्या गोष्टी ऐकत, चार भिंतीत स्वातंत्र्याच्या गोष्टी ऐकत वडा पुढे आश्रित होऊन रेंगाळताना दिसते, वडा पुढे आश्रित होऊन रेंगाळताना दिसते, रेंगाळताना दिसते। जणू काही वेली असते जी मर्यादेच्या पेड्या तोडू पाहते आणि ती घराच्या कुंपणाभोवती गुटमळते। तसंच चार भिंतीच्या स्वातंत्र्याच्या गोष्टी ऐकत वडा पुढे आश्रित होऊन रेंगाळताना दिसणारी ती वेल खूप अप्रतिम गहिरा असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत उत्सवाचा गजर या शीर्षकाखाली, उत्सवाचा गजर या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलंय की उत्सवाचा गजर ओसरून गेल्यानंतर चौकातला पुतळा पुन्हा एकटा पडला होता। उत्सवाचा गजर ओसरून गेल्यानंतर चौकातला पुतळा पुन्हा एकटा पडला होता। दिखावायचे ते केविलवाने प्रदर्शन पाहून तो कितीतरी वेळ धाय मोकलून रडला होता। दिखावायचे ते केविलवाने प्रदर्शन पाहून तो कितीतरी वेळ धाय मोकलून रडला होता, तो कितीतरी वेळ धाय मोकलून रडला होता। तर उत्सवाचा गजर झाल्यानंतर एकटा पडलेला चौकातला पुतळा, मॅडमनी त्या चौकातल्या पुतळ्याच्या मनातले भाव जे आहेत ते अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले आहेत। अपर्णा राजेश परदेशी मॅडम यांची नाशिक येथून पाठवलेली ही अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेली रचना होती श्रोते हो। आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा।

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अगर आप गुस्सा नहीं करेंगे जब किसी ने इस तरह से गलती की है, तब वो सच बोलेंगे। हम झूठ तभी बोलते हैं जब हमें सच बोलने का डर है, और डर ये है कि सच बोलेंगे तो कोई एक्शन लिया जाएगा। इफ आई एम श्योर अबाउट दिस कि मुझे डांट नहीं पड़ेगी, मैं आपको सच बता दूंगी। लेकिन इफ आई एम श्योर अबाउट दिस कि आपको सच बताने के बाद मुझे डांट पड़ेगी, तो इजियर चॉइस फॉर मी इज झूठ बोलो और निकल जाओ। सो इट्स ऑल अबाउट आई नो व्हाट योर रिस्पॉन्स इज गोइंग टू बी। ट्रस्ट आ जाता है ना उसमें, आपको पता है कि दूसरा आपको समझेगा कि आपने जो गलती की, नेवर माइंड, ही विल एक्सेप्ट यू, आप सच बोलेंगे। देयर इज नो रीजन, कोई झूठ नहीं बोलना चाहता क्योंकि खुद को बहुत गिल्टी लगता है उसके बाद।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोती हो, आपण आपल्या आजच्या शो मध्ये आलेल्या पुढच्या रचनांकडे वळण्यापूर्वी मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की कुणी समजतो मजला पालवी, कुणी समजतो पाला पाचोळा, कुणी समजतो मजला पालवी, कुणी समजतो पाला पाचोळा, ओल्या शब्दांचा श्रावण सोबतीला, ओल्या शब्दांचा श्रावण सोबतीला, मी तर ऋतुरंगी आगळा वेगळा, मी तर ऋतुरंगी आगळा वेगळा। कोण आपल्याला काय समजतो हे जीवनामध्ये महत्त्वाचं नसतं, तर आपण कोण आहोत हे खूप महत्त्वाचं असतं। आणि जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक असतो तेव्हा कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नसते। या जगासाठी स्वतःला कधीही बदलू नका, कारण आपण कितीही बदललो तरी समोरच्याच्या अपेक्षा ज्या आहेत त्या वाढत जातात, आणि जेव्हा आपण पूर्णतः त्यांच्या रंगामध्ये रंगून जातो तेव्हा ते पुढे असं म्हणतात की आता तू खूप बदलला किंवा तू खूप बदलली। म्हणून स्वतःचं अस्तित्व हे जपलं पाहिजे, स्वतःच्या अस्तित्वाशी तडजोड कधी केली नाही पाहिजे। स्वतःचं मन असलं पाहिजे, स्वतःच्या भावना असल्या पाहिजे, स्वतःची आवडनिवड असली पाहिजे, आणि त्यासोबतच असलं पाहिजे ते स्वतःचं असं एक ठाम मत। जर आपण चुकीचे नसेल तर आपण कोणासाठी बदलण्याची कधीच गरज नसते, मग कोणी आपल्याला काहीही समजो। म्हणून मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलं होतं की कोणी समजतो मजला पालवी, कोणी समजतो पाला पाचोळा, ज्याला जे समजायचं ते समजू द्यावं। कोणी पालवी समजेल, कोणी पाला पाचोळा समजेल, तर आपल्या सोबत जेव्हा ओल्या शब्दांचा श्रावण असेल तेव्हा आपण निश्चितपणे ऋतुरंगी आगळे वेगळे कायम असणार आहोत। म्हणून सर्वात आधी आपण स्वतःला ओळखलं पाहिजे, नाही का? तर खूप वेळा, बऱ्याच वेळा मन जे आहे ते विषण्ण होतं। जेव्हा एकांत असतो त्यावेळी काही ओळी सुचतात ज्या मलासुद्धा सुचलेल्या होत्या। मी माझ्या कवितेमध्ये लिहिलंय की मना इथे किती होरपळ आहे, मी हिरवा तरी का पानगळ आहे, माहीत नाही कधी फुटेल पुन्हा पालवी, का उगाच माझी कोरडी तळमळ आहे। मना इथे किती होरपळ आहे, मी हिरवा तरी का पानगळ आहे, माहीत नाही कधी फुटेल पुन्हा पालवी, का उगाच माझी कोरडी तळमळ आहे। आणि मी पुढं असं लिहिलंय की चिमुटभर सुखासाठी केली वणवण, चिमुटभर सुखासाठी केली वणवण, नशिबी फक्त उपेक्षा इतुकी हळहळ आहे। चिमुटभर सुखासाठी केली वणवण, नशिबी फक्त उपेक्षा इतुकी हळहळ आहे, किती दुरावलो हरवले माझे मी पण, किती दुरावलो हरवले माझे मी पण, परी कोणा इथे आता कळवळ आहे, परी कोणा इथे आता कळवळ आहे। आणि जसं की मनाला कधी कधी वाटतं की खरंच कोणाला कळवळ आहे, खरंच कोणाला आपल्याबद्दल हळहळ आहे, खरंच कोणाला तळमळ आहे, का आपलीच उगाच कोरडी ही तळमळ आहे। मनाला पालवी फुटेल किंवा नाही माहीत नाही, परंतु जो प्रत्येक क्षण असतो तो आपण जगला पाहिजे, क्षणांचा आनंद घेतला पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे। जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे की आनंदी राहा आनंद लुटा। आणि पुढच्या एका कवितेमध्ये निकिता राजेंद्र चरडे मॅडम यांनी कुरझडी जा तालुका व जिल्हा वर्धा, कुरझडी जा तालुका व जिल्हा वर्धा येथून निकिता राजेंद्र चरडे मॅडम यांनी माझा तू या शीर्षकाखाली लिहिलंय की तुझ्या प्रेमात मी वेडी झाले, तुझे नाव माझ्या मनी वसले, तुझ्या प्रेमात मी वेडी झाले, तुझे नाव माझ्या मनी वसले, तुझ्या सोबत घडलेले अनमोल क्षण तुझ्या प्रेमाने व्याकुळ झाले माझे मन. तुझ्यासोबत घडलेले अनमोल क्षण तुझ्या प्रेमाने व्याकुळ झाले माझे मन. तुझ्यासाठी येते माझ्या डोळ्यात पाणी. तुझ्यासाठी येते माझ्या डोळ्यात पाणी. सतत सुरू असते हृदयीत तुझ्या नावाची वाणी. सतत सुरू असते हृदयीत तुझ्या नावाची वाणी. आणि शेवटी मॅडम असं लिहितायत की नेहमी वाटतं मला सोबत तूच असावा. नेहमी वाटतं मला सोबत तूच असावा. या गोड नात्यात दुरावा कधीच नसावा. या गोड नात्यात दुरावा कधीच नसावा. वाह वाह माझा तू या शीर्षकाखाली की तुझ्यासाठी मी वेडी. तुझे नाव माझ्या मनामध्ये वसलंय आणि तुझ्या प्रेमाने मन व्याकुळ झालंय कारण तुझ्यासोबत काही अनमोल असे क्षण आहेत. खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी ही कविता होती. पुढच्या कवितेमध्ये सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज जिल्हा सोलापूर येथून. सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज जिल्हा सोलापूर येथून प्रतिबिंब या शीर्षकाखाली लिहिलंय की घनदाटता अंभरी गर्द आठवांची वर्दी. घनदाटता अंभरी गर्द आठवांची वर्दी. दाट धुक्या सारखीच जणू विचारांची गर्दी. वाह वाह. घनदाटता अंबरी गर्द आठवांची वर्दी. दाट धुक्या सारखीच जणू विचारांची गर्दी. आठवाच्या पावसात मन होई ओले चिंब. आठवाच्या पावसात मन होई ओले चिंब. भावनांचे उमटते चित्ती गोड प्रतिबिंब. चित्ती गोड प्रतिबिंब. वाह. तर प्रतिबिंब जे गोड आहे, प्रतिबिंब जे उमटते जेव्हा आठवाच्या पावसात मन ओलचिंब होतं आणि जेव्हा जेव्हा अंबरामध्ये घन दाटतात तेव्हा आठवांची वर्दी येते. तर आठवांच्या वर्दीला आणि विचारांच्या गर्दीला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. सौरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम अकलूज येथून मॅडमनी पाठवलेली ही रचना. आणि पुढच्या एका कवितेमध्ये कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून. कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय कॅशिया बहावा या शीर्षकाखाली. सर लिहित आहेत की गुलमोहर पथावर पाहिला मी एक आगळा तरुवर. कॅशिया नाम असे त्याचे फुलला तो हळुवार. गुलमोहर पथावर पाहिला मी एक आगळा तरुवर. कॅशिया नाम असे त्याचे फुलला तो हळुवार. फुटला फुलोरा तरुला लागताच चाहूल वसंताची. मुक्त हस्ते उधळण करतो बसंती रंगाच्या फुलाची. फुटला फुलोरा तरुला लागताच चाहूल वसंताची. मुक्त हस्ते उधळण करतो बसंती रंगाच्या फुलाची. द्राक्ष घोसा प्रमाणे दिसती पिवळी फुले कॅशियाची. द्राक्ष घोसा प्रमाणे दिसती पिवळी फुले कॅशियाची. फुलांनीच भरला तरुवर हजेरी नसे त्या पर्णाची. फुलांनीच भरला तरुवर हजेरी नसे त्या पर्णाची. आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की दिसते नयनरम्य दृश्य रोज सकाळी सूर्योदयास. दिसते नयनरम्य दृश्य रोज सकाळी सूर्योदयास. पडताच रविकिरणे त्यावर पाहत राहावे कॅशियास. पडताच रविकिरणे त्यावर पाहत राहावे कॅशियास. पाहत राहावे कॅशियास. वाह. तर कॅशिया असं जे फूल आहे त्या अनुषंगानं सरांनी त्याचं वर्णन अप्रतिमरित्या त्यांच्या या सुंदर अशा कवितेमध्ये केलेलं होतं. पुढच्या चारोळीकडे वळूया. कवी कुमार या नावाने सूरज संदीप अनुभवणे सरांनी मोंड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथून लिहिलंय. कवी कुमार या नावाने सूरज संदीप अनुभवणे सर लिहित आहेत मोंड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथून. की तिच्या डोळ्यातून पाणी येता अलगद माझ्याही डोळ्यात पाणी यावे. तिच्या डोळ्यातून पाणी येता अलगद माझ्याही डोळ्यात पाणी यावे. कदाचित तिच्या आणि माझ्या मनात एकमेकाबद्दल प्रेम होऊन गेले असावे. कदाचित तिच्या आणि माझ्या मनात एकमेकांबद्दल प्रेम होऊन गेले असावे. प्रेम होऊन गेले असावे. आणि खरंय की तिच्या डोळ्यातून पाणी येता अलगद माझ्याही डोळ्यात पाणी यावं. एवढं ते दृढ असं प्रेम. ते प्रेमच होतं त्यामुळंच दोघांचेही डोळे एकाच वेळी भरलेले होते आणि भरलेल्या डोळ्यातले भाव ज्याला ओळखता येतात ते खरं प्रेम असतं. न बोलता मनातले भाव ज्याला कळतात ते प्रेम असतं. नजरेला नजर फिरल्यानंतर जेव्हा एक आपुलकी, ओढ, माया आणि एक जो जिवलग वाटणारा भाव असतो तो म्हणजे प्रेम असतं, नाही का? खूप हळव्या अशा भावना सरांनी अप्रतिमरित्या व्यक्त केलेल्या होत्या. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून लिहिलं आहे. सदानंद राजूबाई सीताराम पाटील सर लिहित आहेत पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून. प्रेम म्हणजे नेमकं काय असतं अद्यापही मला कळलं नाही. प्रेम म्हणजे नेमकं काय असतं अद्यापही मला कळलं नाही. प्रेम म्हणजे फक्त प्रेमच असतं. प्रेम म्हणजे फक्त प्रेमच असतं. प्रेमाचीही एक फ्रेम असते. क्या बात आहे. प्रेमाचीही एक फ्रेम असते. तिथं अन्य कुणाचीही फ्रेम नसते. तिथं अन्य कुणाचीही फ्रेम नसते. कळतं माही प्रेमाचं इंगित. कळतं माही प्रेमाचं इंगित. दिसायला सगळंच सेम दिसतं. दिसायला सगळंच सेम दिसतं पण वास्तवात ते तसं नसतं. पण वास्तवात ते तसं नसतं. प्रेम म्हणजे नेमकं काय असतं अद्यापही मला कळलं नाही. आणि खरं आहे की प्रेम म्हटलं की फक्त तो किंवा ती. प्रेम म्हटलं की एक फ्रेम ज्यात फक्त तो किंवा ती. हे दिसायला सगळं सारखं वाटतं. कधी कधी प्रत्यक्षात तसं नसतं असं सरांनी शब्दबद्ध केलेलं आहे. आणि पुढच्या कवितेकडे वळूया. पुढच्या कवितेमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी इथून. मॅडमनी लिहिलं आहे की महावीर जयंती आदल्या दिनी पुस्तक दिनी असे. महावीर जयंती आदल्या दिनी पुस्तक दिनी असे. दोन्ही नातींचा वाढदिवस दोन्ही दिवस मनी वसे. दोन्ही नातींचा वाढदिवस दोन्ही दिवस मनी वसे. दोघींच्या बाललीला आनंदून जाते सर्वांचे मन. दोघींच्या बाललीला आनंदून जाते सर्वांचे मन. रेखाटते मनात सहजच मुलीचं घर वैभवाचे धन. रेखाटते मनात सहजच मुलीचं घर वैभवाचे धन. मुलीचं घर वैभवाचे धन. तर दोन नातींचा वाढदिवस आणि त्या अनुषंगानं झालेला आनंद, त्यांच्या बाललीला आणि त्यामुळं आनंदून गेलेलं मन मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. सौकल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांची चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून पाठवलेली ही रचना. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलं आहे आवडते मला या शीर्षकाखालील चारोळीमध्ये. मॅडम लिहित आहेत की खोड काढतोस तू माझी कारण मी आहे संपूर्ण तुझी. खोड काढतोस तू माझी कारण मी आहे संपूर्ण तुझी. म्हणून आवडते मला राजसा खट्याळ खोड ती तुझी. म्हणून आवडते मला राजसा खट्याळ खोड ती तुझी. राजसा खट्याळ खोड ती तुझी. वा. तर खोड काढतो तू कारण मी आहे संपूर्ण तुझी. आपल्याला माहीत आहे की नातं हे हसरं असलं पाहिजे. नातं हे बोलकं असलं पाहिजे. नातं हे खट्याळसुद्धा असलं पाहिजे. प्रत्येक वेळी मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला इथं जायला आवडत नाही, मला हे खायला आवडत नाही. अनेक साऱ्या गोष्टी ज्या नकारात्मक. खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या केवळ आपल्या पार्टनरला आवडतात म्हणून आपल्याला त्या कराव्या लागतात, त्या केल्याच पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी ज्या इतरांच्या आनंदासाठी आपल्याला कराव्या लागतात. प्रत्येक वेळी आपण आपलं पाहतो. प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतं की जे मला आवडतं ते झालं पाहिजे. जे मला आवडतं ते समोरच्यानं केलं पाहिजे. जे मला आवडतं मला वाटतं तेच घडलं पाहिजे. परंतु नातं हे खट्याळ असलं पाहिजे. मला चेष्टा आवडत नाही, मला फिरणं आवडत नाही, मला बोलणं आवडत नाही, मला संगीत आवडत नाही, मला वाचन आवडत नाही. जे जे आपल्या पार्टनरला आवडतं त्यातलं जर आपल्याला काहीच आवडत नसेल तर नात्यांमध्ये कटुता येते. एकमेकांनी एकमेकांच्या आवडीनिवडी स्वीकारल्या पाहिजेत असं मला वाटतं. कारण जोपर्यंत आपण एकमेकांच्या आवडीनिवडी स्वीकारत नाही, जोपर्यंत आपण एकमेकांच्या छंदांमध्ये आनंद घेत नाही, त्या छंदांना सपोर्ट करत नाही, तोपर्यंत नातं हे खट्याळ राहत नाही. कारण सहज आणि सोपं सरळ आयुष्य हे कधी नसतं. कारण सहज सोपं आयुष्य आहे असं वाटत असताना आणि एक गुंता सुटला म्हणत असताना दुसरा गुंता जो आहे तो समोर उभा असतो. खूप सारे प्रश्न, खूप सारे प्रॉब्लेम आणि त्यातून थोडासा विसावा, थोडासा खट्याळपणा. प्रसंग साधा सोपा आणि सरळ असतो, प्रसंग अगदी साधा असतो, तर त्या छोट्या छोट्या प्रसंगांना आपण इव्हेंट बनवलं पाहिजे. आपण खूप वेळा जे आहे ते अगदी सरळपणे जगतो, सरळपणे वागतो, तोच दिनक्रम, त्याच गोष्टी, त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण करून पाहिलं पाहिजे. त्यामध्ये थोडासा खट्याळपणा आणला पाहिजे, त्यामध्ये थोडासा हसरेपणा आणला पाहिजे, त्यामध्ये जिवंतपणा आणला पाहिजे. मला असं वाटतं की त्यामुळंच नातं हे फुलत जाईल. खूप अप्रतिम चारच ओळीमध्ये सुंदर असं शब्दांकन मॅडमनी केलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये कुमारी दीपिका दिनेश क्षीरसागर मॅडम लिहित आहेत दीपकाव्या नावाने धारणी मेळघाट अमरावती येथून. कुमारी दीपिका दिनेश क्षीरसागर मॅडम यांनी दीपकाव्या या नावाने धारणी मेळघाट अमरावती येथून लिहिलं आहे संयम या शीर्षकाखाली. आणि सुंदर आणि अप्रतिम अशी कविता मॅडमनी पाठवलेली आहे. संयम शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की राग लोभनी क्रोधाने नातेबंध तुटतात, राग लोभनी क्रोधाने नातेबंध तुटतात, संयम देई नवी दिशा मानवाच्या वागण्यात. क्या बात आहे, संयम देई नवी दिशा मानवाच्या वागण्यात. संयम ठेवा मनात कठीण समयात, संयम ठेवा मनात कठीण समयात, मोद समाधान यश, मोद समाधान यश, हमखास मिळे जीवनात, हमखास मिळे जीवनात. तर संयम का गरजेचा आहे, आणि संयम नाही ठेवला, राग लोभ क्रोध केला तर नातेबंध तुटतात. संयमामुळे मानवाच्या जीवनामध्ये नवी दिशा मिळते असं अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन मॅडमनी केलेलं होतं. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच आरचे कैलाससोबत.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद।
1: वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांकडे वळण्यापूर्वी मी माझ्या काही रचना ज्या आहेत त्या सादर करत आहे। आपल्याला माहित आहे श्रोते हो की आपल्या या शो मध्ये आपण तुमच्या सर्वांच्या रचना त्यासोबतच माझ्या काही रचना सादर करत असतो आणि त्यासोबतच तुमच्याशी संवाद साधत असतो। तुमच्या कवितेमधील, तुमच्या चारोळीमधील जे आशय असतात, भाव असतात, तर त्या मी मांडण्याचा, ते भाव मी मांडण्याचा प्रयत्न करत असतो। आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की मी माझा राहिलो एवढी एकच गोष्ट खरी आहे, मी माझा राहिलो एवढी एकच गोष्ट खरी आहे, कोसले न मी कधी स्वतःला, कोसले न मी कधी स्वतःला, म्हणून सुखाच्या द्वारी आहे, म्हणून सुखाच्या द्वारी आहे। खूप वेळा आपण कोसतो, परिस्थितीला कोसतो, संकटांना कोसतो आणि इतरांनासुद्धा कोसतो। मला असं वाटतं की आपण कधीही स्वतःला आणि इतरांना कोसू नये। परिस्थिती ही कधीच आपल्या अनुकूल असणार नाही आहे, ती प्रतिकूलच असणार आहे। आपल्याला त्याच्यावर मात करणं हे खूप गरजेचं असतं आणि जोपर्यंत आपण परिस्थितीशी समरस होऊन आपण त्यावर मात करत नाही तोपर्यंत आपली परिस्थिती बदलू शकत नाही असं मला वाटतं। खूप वेळा आपण दुःखी होतो, निराश होतो, कष्टी होतो आणि आपल्याला ते जगच नकोसं वाटायला लागतं। आपल्याला वाटतं की प्रॉब्लेम हे मला आहेत आणि सगळं जग सुखी आहे। सुखी कोणीच नसतं, कारण प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आणि ती सोडवण्याची पद्धत वेगळी। बऱ्याच वेळा खूप जण खूप आनंदी दिसतात परंतु आतून दुःखी असतात। खूप जण श्रीमंत दिसतात परंतु त्यांना खूप सारी कर्ज असतात, ज्याचं त्याचं, ज्याच्या त्याला माहीत असतं। म्हणून कोणाशी स्पर्धा, कोणाशी ईर्ष्या, द्वेष, मत्सर न करता आपण जीवनाचा आनंद कसा घेता येईल, आपण प्रत्येक क्षणांना सुंदर कसं करता येईल आणि ते आपण कसं करू यावर आपण जास्त फोकस केला पाहिजे। कारण जर का आपण स्वतः क्षणांना सुंदर करण्याचा प्रयत्न करत असू तर क्षण सुंदर होतील, ज्यामुळं इतरांना आनंद मिळेल, स्वतःलाही आनंद मिळेल आणि त्यासोबतच संपूर्ण वातावरणसुद्धा आनंदी होऊन जाईल। आणि आनंदासाठी समाधान ही खूप मोठी गोष्ट असते, कारण आपण एखाद्या प्रसंगाला, एखाद्या क्षणाला नेमकं कोणत्या अँगलनी पाहतो यावर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी

म्हणजे सुख का दुःख हे अवलंबून असतं. आपण जर समाधानी असलो, अपेक्षा कमी असल्या आणि इतरांकडून त्या कमी असल्या तर आपण दुःखी कमी होतो. म्हणून दरवेळी आपण इतरांना कोसणं हे टाळलं पाहिजे आणि इतरांना कोसून, इतरांबद्दल अपशब्द बोलून आपण दुःखी होतो, कष्टी होतो. तर जेव्हा मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की बोलता बोलता शब्द माझ्या ओठांजवळ येऊन अचानक थांबले, बोलता बोलता शब्द माझ्या ओठांजवळ येऊन अचानक थांबले, मी काहीच न बोलता मग विषय उगाच जरा जास्तच लांबले, तर ही माझी एक चारोळी होती. ही चारोळी मी यासाठी सादर केलेली होती की बोलता बोलता शब्द माझ्या ओठांजवळ येऊन अचानक थांबले, मी काहीच न बोलता मग विषय उगाच जरा जास्तच लांबले. तर आपल्या शोची वेळ संपते आणि शोची वेळ संपत आल्यामुळं जरी इच्छा खूप असली, आणखी रचना शिल्लक असल्या, तरी आपल्याला वेळेचं बंधन हे पाळावं लागतं. त्यामुळे घड्याळ मला खुणावतंय आणि सांगतंय की आजच्या शोची तुझी वेळ संपते. जेव्हा या शोला मी सुरुवात करतो, आपल्या अप्रतिम अशा रचना असतात. प्रत्येक शब्द बोलका असतो, प्रत्येक शब्द हसरा असतो, प्रत्येक शब्द मनामनातलं दुःख मांडणारा असतो, प्रत्येक शब्द प्रेरणा देणारा असतो आणि प्रत्येक शब्द जगण्याची नवी दिशा दाखवणारा असतो. प्रत्येक शब्द जो तुम्ही लिहिता, तुम्हाला माहीत नाही की ऐकणाऱ्याचा त्याच्यामुळं किती फायदा होतो. ऐकणारा जो तुमच्या शब्दांनी भारावून जातो, ऐकणारा तुमच्या शब्दांमधून त्याला प्रेरणा मिळते. त्यामुळे असं लिहा की इतरांना आनंद मिळेल, असं लिहा की स्वतःला आनंद मिळेल. जेव्हा आपण विरहाचे भावसुद्धा लिहितो, टीकाटिप्पणी करतो, तर त्याला सुद्धा जे आहे ते एक सकारात्मकतेची किनार असली पाहिजे. लिहिताना जेव्हा आपण एखादा नकारात्मक भाव लिहितो, विरहाचा लिहितो, दुःखाचा लिहितो, त्याचा शेवट जो आहे तो मात्र हा सकारात्मक असला पाहिजे. कारण आनंदी तोच असतो जो सकारात्मक असतो, आनंदी तोच असतो ज्याला सकारात्मकतेचं महत्त्व जे आहे ते माहीत असतं आणि आनंदी हे राहता आलं पाहिजे. जसं की आपल्या FM टॅगलाईनसारखं, आनंदी रहा आनंद लुटा. तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा आनंद लुटा. भेटूया पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता साहित्यिक मान्यवरांच्या सुंदर सुंदर कवितांसह. आजच्या शोपुरती मला म्हणजे RJ कैलासला रजा द्या.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे ह्या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे पिंपळ। पृथ्वीवरील औषध ही गुणधर्मांनी युक्त अशा ह्या अक्षय वृक्षाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। पिंपळ हा भारतीय उपखंडातील एक वृक्ष आहे। हा वृक्ष भिंतींवर, छपरांवर, खडकांवर, खांबांवर, झाडांवर मिळेल त्या जागेवर वाढतो। हा मोरेसी म्हणजेच वट ह्या कुलातील वृक्ष आहे। ह्याचे वनस्पती शास्त्रातील नाव फायकस रिलिजिओसा हे आहे। संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष हिमालयाच्या उताराचा भाग पंजाब, ओरिसा व कोलकाता येथे जास्त प्रमाणात आढळतो। ह्या वृक्षाचे आयुष्य उदंड असते, म्हणून ह्याला अक्षय वृक्ष असे म्हणतात। तसेच ज्या झाडाखाली बसले असता गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या विशिष्ट वृक्षाला म्हणजेच पिंपळाला बोधिवृक्ष किंवा ज्ञानाचा वृक्ष असेही म्हटले जाते। हा वृक्ष बिहारमधील बोधगया येथे आहे। आता आपण पिंपळाच्या झाडाचे वर्णन बघूया। पिंपळाची उंची 10 ते 15 मीटर पर्यंत वाढते। खोड पांढरट, गुलाबी, लाल, गुळगुळीत, तंतुमय असे असते। पाने हृदयाच्या आकाराची असतात। लांब देठाची, कोवळी असताना गुलाबी आणि तांबूस आणि नंतर हिरव्या रंगाची, वाऱ्याबरोबर सतत हलणारी, सळसळणारी, डोळ्यांना कानांना सुखावणारी असतात। अग्रस्थ अंकुर उपपर्णांनी झाकलेला असतो। उपपर्णे लांबट, तांबूस, गुलाबी असतात। हिरव्या रंगाची फुले अतिशय लहान आकाराच्या गडूसारखी दिसतात। याचे पुष्पाशय म्हणजेच फळासारखा दिसणारा भाग पानाचा देठ आणि फांदी यामध्ये आणि फांद्यांवर येतो। पुष्पाशय सुरुवातीला हिरवा तर नंतर जांभळा होतो। यामध्ये 3 पाकळ्यांची नरपुष्पे व 5 पाकळ्यांची मादी पुष्पे असतात। यावर सतत कीटक बसतात। याची खरी फळे अतिशय लहान नळीच्या आकाराची असतात। ही पिकलेली फळे पक्ष्यांना खूप आवडतात। ही फळे पचण्यास खूप कठीण असतात व न पचलेल्या फळांच्या बिया पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत इतरत्र पडून सहज उगवतात। त्यामुळे हा वृक्ष घराच्या भिंती, वासे, खांब यामध्ये कुठेही वाढून घराला हानी पोचवतो। हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध देखील करतो। याचमुळे ह्याला पवित्र ठरविले गेले असावे। हा कोठेही कसाही वाढणारा वृक्ष आहे, त्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे जास्त योग्य आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। मंडळी, आजचा आपला विषय आहे पिंपळ। विश्रांतीपूर्वी आपण ह्याचे प्रास्ताविक आणि ह्या झाडाचे वर्णन बघितलेलेच आहे। आता आपण बौद्ध धर्मातील पिंपळाचे महत्व याबद्दल थोडेसे बोलूया। गौतम बुद्ध बिहारमधील बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। तेव्हापासून पिंपळाला बोधिवृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष असे म्हटले जाऊ लागले। आता आपण ह्याच बोधिवृक्षाबद्दल अधिक विस्ताराने माहिती घेऊया। बोधिवृक्ष किंवा महाबोधिवृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे। या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इसवीसनपूर्व 528 मध्ये वयाच्या 35व्या वर्षी संबोधी म्हणजेच ज्ञान व बुद्धत्व यांची प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले। तेव्हापासून पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष असे संबोधण्यात येते। ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसविलेला आहे। सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्य नियमाने बोधिवृक्षाचे दर्शन घेऊ लागला। तेव्हा त्याची पत्नी राणी तिष्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला, पण सम्राट अशोकांनी तो तिथे पुन्हा लावला। अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेला नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली। इसवीसनपूर्व 2 शतकात पुष्पमित्र शुंगने व इसवीसन 600 मध्ये शशांक राजाने बोधगयेतील बोधिवृक्ष पुन्हा तोडला। चीनी प्रवासी झुझ्यांग याने बोधिवृक्षाबाबत विस्ताराने लिहिलेले आहे, परंतु जेव्हा जेव्हा बोधिवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधिवृक्ष त्या ठिकाणी लावला गेला। बौद्ध धर्मीय या वृक्षाला अतिशय पवित्र मानतात व त्याची पूजा करतात। भारहूत व बोधगया येथील शिल्पकामात गजराज म्हणजेच हत्ती हे बोधिवृक्षाची पूजा करीत आहेत अशी चित्रे कोरलेली दिसतात। गया महात्म्य, अग्निपुराण, वायुपुराण इत्यादी ग्रंथात बोधगया व बोधिवृक्ष यांची पुष्कळ महिमा गायलेली आहे। इसवीसन 1862 मध्ये ब्रिटिश पुरातत्व अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या पहिल्या खंडामध्ये याची प्रथम नोंद घेतली। मित्रांनो, आता आपण बोधी दिवस या सणाबद्दल थोडेसे जाणून घेऊया। गौतम बुद्धांना 8 डिसेंबर रोजी बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली याचे स्मरण म्हणून बोधी दिवस हा सण साजरा केला जातो। त्या दिवशी बौद्ध अनुयायी एकमेकांना भेटून बुधु सरणई म्हणजेच बुद्धांमुळे तुमचे जीवन प्रकाशमान हो अशा सदिच्छा देतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। मंडळी, आजचा आपला विषय आहे पिंपळ। विश्रांतीपूर्वी आपण बौद्ध धर्मातील पिंपळाचे महत्त्व याबद्दल माहिती घेतलेली आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आलेलो आहोत। आता आपण भारतीय संस्कृतीतील पिंपळ या वृक्षाबद्दलच्या समजुतींबद्दल बघूया। पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय असे स्थान आहे। हिंदू संस्कृतीत ज्या वृक्षांना तोडू नये असा दंडक आहे, त्यापैकी हा एक आहे। अश्वस्थ मारुतीचे म्हणजेच पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे पूजन हितकारी व पुण्यकारक आहे असे शास्त्रात वर्णन आहे। श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात। पिंपळ हा वृक्ष पुष्य नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे। पिंपळ आणि भूत। पिंपळाच्या पानांचा एकमेकांवर आपटून पावलांच्या आवाजासारखा आवाज होतो, त्यामुळे पिंपळावर भूत किंवा मुंजा असतो असा समज झालेला आहे। त्याकरता लोक पिंपळाच्या झाडाखालून रात्रीच्या वेळेस जात नाहीत। श्रोत्यांनो, पिंपळाचे झाड जरी सर्वांच्या परिचयाचे असले तरी त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी कसा होतो याची तुम्हाला कल्पना आहे का हो? म्हणूनच आपण पिंपळाचे आयुर्वेदीय औषधी गुणधर्म थोडक्यात बघूया। पिंपळाच्या झाडाला पौराणिक कथांमध्ये पूजले गेले आहे, पण त्याचा खरा फायदा आरोग्य मिळवण्यासाठी होतो बरं का? सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे झाड आपल्याला 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करणारे साधन आहे। पिंपळाच्या छायेत अतिशय थंडावा असतो, याची मुळे खूप दूरवर पसरलेली असतात। अनेक जुन्या आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये पिंपळाचं झाड आणि पानांचे गुणधर्म सांगितलेले आहेत, परंतु पिंपळाची पानेच नव्हे तर मुळं, साल आणि फळे या सर्वांचाही खूप उपयोग होतो। तो कसा ते आता आपण थोडक्यात बघूया। बऱ्याच जणांना श्वासाचा, दम्याचा त्रास असतो, त्यासाठी पिंपळाच्या सुक्या फळांना वाटून घेऊन याचे 2 ते 3 ग्रॅम चूर्ण सकाळ संध्याकाळ घेतल्यास फायदा होतो। पिंपळाच्या पानांचा उपयोग चेहऱ्यावरील रंगामध्ये उजळपणा आणण्यासाठी करतात। तसेच शरीरावर एखादी जखम झाली असेल, सूज येऊन त्याचा त्रास होत असेल, तर त्यावर पिंपळाची पाने वाटून लावावीत। ताप आला असल्यास पिंपळाची 10 ते 20 पानं पाण्यात उकळून घेऊन त्या काढ्याचे सेवन केल्यास ताप लगेच उतरतो। याचे कारण पिंपळ हा शरीरास थंडावा देत असतो, म्हणूनच नाकातून जर रक्त येत असेल तर पिंपळाच्या पानांचं चूर्ण खडीसाखरेबरोबर घेतल्यास फायदा होतो। जुलाब होत असल्यास पिंपळ पाने, धणे आणि खडीसाखर यांचं समप्रमाणातील मिश्रण सकाळ संध्याकाळ घेतल्यास जुलाब लगेच थांबतात। क्षयरोग झाल्यास पिंपळाच्या मुळाच्या काढा घेतला तर त्याने आराम पडतो। पिंपळाची साल पाण्यात उकळून घेऊन त्या काढ्याने चूळ भरल्यास दातदुखी कमी होते। त्याशिवाय पिंपळ साल, कात आणि मिरी एकत्र करून त्या चूर्णाने दात घासल्यास हिरड्यांची सूज कमी होऊन मुख दुर्गंधी देखील निघून जाते। पोटदुखीवर पिंपळाच्या पानांचा काढा घेतल्यास पोट साफ होऊन बद्धकोष्ठता नाहीशी होते। पिंपळाची कोवळी पाने वाटून घेऊन त्यामध्ये गुळ घालून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या कराव्यात। रोज रात्री गरम पाण्याबरोबर त्या घेतल्यास बद्धकोष्ठता कमी होते। मित्रांनो, तसेच रक्तविकार, खोकला, मधुमेह, कावीळ, उलट्या, तसेच त्वचेवरील लालसरपणा, पुरळ, पायांच्या भेगा, चेहऱ्यावरील सुरकत्या आणि डोळ्यांच्या विकारांवर देखील पिंपळ खूप उपयोगी आहे। इतके सारे पिंपळाचे फायदे आहेत, परंतु मंडळी, हे सर्व उपचार आपण

डॉक्टरी किंवा वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावे हे केव्हाही हितावह ठरते। तर मंडळी, पिंपळ या वृक्षाबद्दलची आपली ही माहिती येथेच पूर्ण होत आहे। या भागात इतकेच। पुन्हा भेटू आपण रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी। अहो ऐकलत का हो आमचा रेडियो पुणेरी हो आमचा।